रसिक मंडळी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. रसिक मंडळी हो या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाच्या आरंभी आणि आज पूर्ण कार्यक्रम भक्तिमय असणार आहे, बाप्पामय असणार आहे, कारण आज संकष्ट चतुर्थी आहे. तेव्हा सगळ्यांना या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा. कार्यक्रमाच्या आरंभी वाजवणार आहोत शंकर महादेवन यांचे समुद्र आवाजात. कत्याळ काळजात घुसली या मूवी मधलं गाणं आहे, ऐकूया सूर निरागस हो.

रसिक मंडळी, बाप्पा तर सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे, विघ्नहर्ता आहे, आपलं विघ्न दूर करणारा हाच आपला बाप्पा आहे. तेव्हा अनुराग गोडबोले यांच्या समुद्रावाजात ऐकूया, आस्वाद घेऊया विघ्नहर्ता बाप्पा मोरया.

रसिकृत्यांनो, कुठे असाल तुम्ही, ट्यून इन करत राहा EM2 वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आज विशेषतः कार्यक्रम चालू आहे संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, बाप्पामय शुभेच्छा. आस्वाद घेऊया सिंदूर वदना गणराय.

रसिक मंडळी हो, काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम तसेच भक्तिमय कार्यक्रम संपणार आहे. आदर शिंदे यांचे सुमधुर आवाजात आम्ही वाजवणार आहोत आपल्या सगळ्यांसाठी, सर्व गणेश भक्तांसाठी. आस्वाद घेऊया माझा बाप्पा आला, आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे आमची पुढची भेट होईपर्यंत. मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.